है प्यार तू गोरे भैया तो बेवार तू इसलिए तू इतना उदास सुखे सुखे हूँ।